0: ಸಾರೆ
1: ಸಾರೆ ಗಮ ಒನ್ ಟೂ ತ್ರೀ ಫೋರ್
0: ಸಾರೆ ಗಮ ಮ ಸಾರೆ ಗಂಗಾ ಸಾರೆ ಮ ಮಗಡೆ ಸಾರೆ ಗಮ ಮ ಸಾರೆ ಗಂಗಾ ಸಾರೆ ಮ ಮಗಡೆ ಸಾ ಮಗಡೆ ಸಾ ಮಗಡೆ ಸಾ ಮಗಡೆ ಸಾ ಮಗಡೆ ಸಾ ಮಗಡೆ ಸಾ ಮಗಡೆ ಸಾ ಮಗಡೆ ಸಾ।
2: श्रोताओं, आप सुन रहे हैं कार्यक्रम फिल्म संगीत सदाबहार गीत। आइए अब अगला गीत आपको सुनवाते हैं। फिल्म है बावर्ची, गायक कलाकार हैं मन्ना डे और हृदयनाथ। लक्ष्मी शंकर और निर्मला देवी। गीत के बोल लिखे हैं कैफी आजमी ने और संगीत से सजाया है।